0: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
1: 1550 KRPI Radio te chal raha hai live from Guru Nanak Sikh Gurdwara Sahib, Scott Road, Surrey.
2: पहला सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लोह सच्चे आकार सच्चे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा देवान सच्चा तेरा हुक्म सच्चा परमा सच्चा तेरा कर्म सच्चा